एको एक एक हरे आप पूर्ण पूर रहो प्रभ व्याप अनक विस्तार एक ते भये एक अराध परासत गए

निरपव जपै सगल भव मिटै प्रभ कृपा ते प्राणी छुटै जिस प्रभ राखै तिस नाही दुख नाम जपत मन होवत सुख चिंता जाए मिटै अहंकार तिस जन

बैठत उठत सोवत जागत विसर नाही तू सास ग्रासा रहाऊ। राख राख सरन प्रभ अपनी

तिस पुखान हा नानक सहज समायो रे मना सावरी महला पंजवा हर हर हर गुणी हा जपिय सहज तुनी हा साधु रसन पनी हा।

मन पावई, चलै सदा रजाई, अंक सुमावई, सच्चा साहिब मन वसै, वसया मन सोई, आपे दे वडियाइयां, दे टोट ना होई।

हार प्यारी अंतर जामी एक रहाओ कोट जन्म भ्रम आया प्यारी अनक जोन दुख पाई साचा साहिब विसरिया प्यारी बहुती मिलह सजाई जिन पे तै पूरा सतगुरु प्यारी ते लागे साचे नाई तिन्ना पिछे छुटिए प्यारी जो साची सरना।